सहाओ, आप सहाय होआ, सच्चे दा सच्चा टोआ, आप सहाय होआ, सच्चे दा सच्चा डोआ, तेरी भगत वड्याई, पाई नानक प्रभ सरनाई, सोरठ महला पंजवा, सतगुर पूरे भाणा, ता जपया नाम

अंतर वसै ना बाहर जाए, अमृत शोध काहे बिखाए, ऐसा ज्ञान जपो मन मेरे, हो चाचे साचे केरे रहाओ। ज्ञान ज्ञान सब कोई रवे, बांधन बांधिया सब जग पवे, सेवा करे सोचा कर होए, जल तल मैयल रव रहा।

रहे अभ्यापे एका सुरते एका ही सेवा एक गुरते जापे पलो पलो रे कीर्तनिया राम रमा रामा।

खास संत हमारी निर्मल रास, संत हमारा राख्या पर्दा, संत प्रसाद मोहे कबू न करदा, संते संग दिया कृपाल, संत सहाय पै दयाल, सुरत मत बुद्ध परदास,

गुरमुख साचे मन पतियाए, गुरमुख अलख लखाए तिस पावे, नानक गुरमुख चोट ना खावे, गुरमुख नाम दान इस नान, गुरमुख लागे सहज ध्यान, गुरमुख पावे दरगह मान, गुरमुख

साची सुरत सुहावनी मन मुख मत फीकी मन तन तेरा तू प्रभु सच तीरथ तुरकी साचे बैसन उठना सच भोजन पाकिया चित सचे वितो सचा साचा रस चाखिया साचे कर साचे रखे गुरु वचन सुवाखिया मन मुख को आलस करो साचे उजाड़ी साथा चुगे नित चोगड़ी लग बंद निगाड़ी गुरु प्रसादी मुक्त होए साचे निज तारी अनहत लाला बेदिया प्रभ हेत प्यारी बिन साचे जियो जल बलो झूठे वेकारी बाद कारा सब छोड़िया साची